स्वतःला असर म्हणता येते के आणि बादे विचार बाद बुद्धी असर म्हणे के चाकाठी मोहन बाराजल बता सोबत ना आंदे मासर म्हणतो